0: हेलो आकाशवाणी बोलांगे फोन इन कार्यक्रम
1: बोलांगे शांति पुरार पंकज साहू नानी जुहार
0: जुहार केनता अछो भाई
1: बोला छे
0: गरम तो गुर्दु हो छे
1: हां कमी वसला न छे बादल बादल करू छे ता कमी मिल छे
0: अच्छा सब बेले तो बादल नै करबार
1: हां बरभागा करू छे दिनर बेलिया
0: हां जा बियाउ घरे समस्त भल छन
1: हां सब भल छन
0: कार्यक्रम विषय रे कुओ
1: ठीक
0: आज केन कथा चित्र गीत सुनबो भाई
1: अमरदीप रा